स्वागतचा ऐकोप्यानो कोंगनीनाथ कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे कोंगनीनाथ कार्यक्रमात आता मी ऐकोव्या पहिले गीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनील वेगस गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

हसमुख लेंगीत साहित्य लॉयड्रेगो आणि रोशन क्रास्ता, संगीत विनिल वेगस, गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा, गीत चिंतनान येताय

या गीता सवें आयचे कार्यक्रम संपयता मुकल्या कोमनीनाथ कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करूं. दळवरेक कोंकणी पदा कोंकणी नाद कार्यक्रम आयकून आसल्यात. आयकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.

मुगच्छा ऐकोप्यानो कुम्नीनाथ कार्यक्रमात आवलिडिया रॉड्रिगस उजरे कुम्नीनाथ कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पोईलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गैलेले जावन साथ प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

हसमुख लेंगेत, साहित्य लॉयड्रेगो आणि रोशन क्रास्ता, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा, गीत चिंतनान येत आहे.

या गीता सवे आयचे कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगणीनाथ कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करूं. येदळवरेक कोंगणी पदा कोंगणीनाथ कार्यक्रम आयकून आसल्यात. आयकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.

कच्चा ऐकोप्यानो कुम्भिनात कार्यक्रमात ऑलिडिया रॉड्रिगस उजरे कुम्भिनात कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पोईलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनील रेगस गैलेले जावन सात प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

हकमुक लेंगे साहित्य लॉयड्रेगो आणि रोशन क्रास्ता, संगीत विनिल वेगस, गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा, गीत चिंतनान येताय.

या गीता सवें आयचे कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करू. येदळवरेक कोंगणी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.